ताले तग धुमी तग ताले तग जमी तग झालं आमचं ताग धुगे ताग ताजे गेन तू ताग नाक ताग झुमी ताग नाक नाक झुमी ताग नाक नाक झुमी ताग नाक नाक झम धारिता जग धारिता झन झाले कोकू धारी दाखवून तारे गेटे ताग धारिता जग धारिता झन झाले कोकू धारी दाखवून तारे गेटे झम धारी